0: ಅನ್ ನೀನ್ ಇದರ ಅವನ ಉದರ್ ಬೇಟೆ ಕ್ಯಾ ಸೋಚ ರೇ ಥೇ
1: ಸೋಚ ರಹಾ ಥಾ ಮೈ ಗಮ್ ಕೆ ಅಂಧೇರೆ ಮೇ ಡುಬಾ ಹುವಾ ಥಾ ತುಮ್ ಅಚಾನಕ್ ಉಜಾಲಾ ಬನ್ ಕರ್ ಆ ಗಯೀ ಮುಝೆ ಜೀನೆ ಕಿ ನಯಿ ಉಮೀದ್ ನಯಾ ಸಹಾರಾ ಮಿಲ್ ಗಯಾ ಇತ್ನೆ ಪಾಸ್ ಆಕರ್ ಕಹೀ ತುಮ್ ಮುಝ್ಸೆ ದೂರ್ ನಾ ಹೋ ಜಾಓ
0: ಅನಿಲ್ ವೋ ದೇಖೋ सूरज की किरणें जब इन बर्फीली चोटियों पर गिरती हैं, तो बर्फ पिघलकर नदी का रूप धारण करती है। फिर वो नदी पहाड़ों, जंगलों और मैदानों को चीरती हुई जाकर समंदर की गोद में समा जाती है। मैं भी उस नदी की तरह तुम्हारे प्यार के समंदर में समा जाऊंगी। अब तुम्हें छोड़कर कहां जाऊंगी मैं?